0: हेलो,
1: हेलो,
0: गुड मॉर्निंग मणिपुरनी तराम नोकचेरी का नॉय बीरा बनो
1: मैडम कौन तो जरे बा या कोंब खिच रे का इत्रो बांध देगी तकी लंबम डोले ने मैडम
0: तकी लंबम डोले
1: तो ये नंग पे नंग मामा वो बियो हरी वो फिल्म जो देगी अमूम साधारण साधारण देने सकता लेकों ना इन्हें सोम लगा ना सोम ना नी ना सिंह से तो बोलो अरु मुता
0: ကရမ်ဘဖီလ်မ်ဟိုင်ဘီဘာမေဒါမုန်တန်ကဟိုင်ဘီရောဘတ်မေဒါမီကွန်ဇန်ဂျေယမ်တပ်နာတာဇေတာဘီရဘရာအာတာဇေရေမေဒါနန်းနမမအိုဘီယိုဟိုင်ဘာနတရာဖီလ်မ်ဒါဟွေအာအဒိုဂီဖီလ်မ်ဒီအခွေခုဂျီကျွန်းဒီခုဒေါ်တောဘုံငမ်ဂျေရိုဂမ်ဂျေရိုဒိုရေဝါရိုဘီနုကွာ ato pa ishe ma win khan birak na ba haijari
1: hawa mi sa na tien khra ba film da gi nawro gam pahari ma sa na sapa done so kon sa na sereng ba serang ba na ti jen adu hazar ke
0: ra thawan mi chak na ken khra ba da na pahari ma cha gi ishe karam oi bira ba no
1: ha ko ni da
0: ishe kar ishe gi aho dum tang hai bi u ba Nangi mai thong hai besera.
1: Nangi mai thong urukude. Tana sayo boi. Tune mela.
0: Hoi, mati emosu yang pasan nangang bire. Isi isi kodol tau jari kai puna tamina si kodol dia. Fon tau bilak bagi dan mata thagat jari. Khan birak li bai shi thawan mi chak na kien krabada film masi dagi. Pahari macha gi nai tung khonjil da Doneshwar Konsam na sayreng ba sagol sem tijendra na sayrang bai say ni kodol tau jari puna tamina si.